एक्स्ट्रा ऑयल हूंदा उहो सफ़ा लश्मल एंटी एक्ने लॻाईंदा ऐं तव्हां राति जो बि लॻाईंदा। लॻाइण खां पहिरियां तव्हांखे पंहिंजो फेस वाइट हिस्से फेस फेस वॉश कंदा, उन खां पोइ चङी तरीक़े सां पंहिंजे फेस खे सुकाईंदा, हथनि खे बि तव्हां चङे तरीक़े सां क्लीन रखो। उन खां पोइ जिते जिते निशान आहे, जिते चोट आहे, जिते सड़न जो निशान आहे, उते तव्हांखे डॉट डॉट करे लॻाइणो आहे। पूरे पंहिंजे फेस ते न लॻाइजो, पूरे फेस ते लॻाइण वारो प्रोडक्ट न आहे। जिते जिते तव्हांखे प्रॉब्लम आहे उते उते लॻायो, ऐं लॻाइण खां पोइ तव्हां बसि छॾे ॾियो, सुकून अची वेंदो, तव्हांखे थधो थधो फील बि थींदो ऐं तव्हांखे मज़ो अची वेंदो ऐं कुझु महसूस कंदा त बाबा हेॾो हुयो, ॾिसो ॾिसो हाणे कौन अथव। सो इहो कमाल आहे डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब जो। बिल्कुल, ये सवाल पुछो आज मां अवां खां, मूंखे ॿुधायो तव्हां जॾहिं पहिरियों संडे आयो हुयो, पहिरीं मर्तबा संडे आयो हुयो हिन दुनिया में, पहिरियों दफ़ो संडे आयो, त कीअं ख़बर पई त अॼु संडे आहे?